0: सोलु एफएम 101.2 मेगाहर्ट्ज उज्जवल भविष्य को लागी हम अभियान
1: Surya FM Studio Time
2: It's 9 PM Ratko 9 bajyo
0: Time check ko saathma New Star Digital Color Lab tatha Dwaramai Offset Press Solu Dutu Nagarpalika 5 Solu Kumbu